नाम रते त्रिभवन सोजी होए, नानक नाम रते सदा सुख होए, नाम रते सिद्ध गोष्ठ होए,